0: تن تے پایا کپڑا جو بھی پاڑ پاڑ کے لاؤنا اوئے منا نہ کر من آئیاں ایک دن پینا ہی پچھتاؤنا
1: जे बिजनेस दा करना चाहंदे हो प्रचार तां रंगला पंजाब रेडियो ते IPTV ते प्रमोशन ली आज ही कॉल लाओ सरकार 416-716-7094 मंडे टू फ्राइडे 11 AM टू 12 PM एंड 6 PM टू 10 PM तुसी 24/7 IPTV ते भी अपने बिजनेस दी प्रमोशन करा सकते हो आज ही कॉल करो 416-716-7094
2: शहर दी आवाज दिला दी पुकार योर सिटी योर वॉइस योर रेडियो स्टार आ गया फेर तो एक बार तुहाडा अपना CJMR 1320
3: You're listening to CNN Toronto Chawla News Network Toronto